नमस्कार मंडळी, आज आपण ऑक्टोबरच्या आपल्या गीता सेशनला सुरुवात करणार आहोत. मागच्या वेळेस आपण 9 श्लोक म्हणले बघितले 7व्या अध्यायातले, ज्याच्यामध्ये पंचमहाभूतांबद्दल माहिती सांगितली. पुण्योगंध पृथ्वीयांच तेजस्शास्मी विभावसु. 10वा श्लोक आता पाहूयात. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस तेजस्विनामहम. या श्लोकामध्ये भगवान सांगतायत, सगळ्या भूतांचं, सगळ्या लिव्हिंग बिईंगचं मी काय आहे? बीज आहे. आपल्याला ती श्वेतकेतू आणि उद्दालकाची गोष्ट माहिती. उपनिषदातली बृहदारण्यक एक म्हटली की तिथे उद्दालक ऋषींचा मुलगा आहे श्वेतकेतू, तो गुरूंकडे ज्ञान मिळवून येतो आणि येतो परत. मग त्यांनी सांगितलं की असं कोणतं ज्ञान आहे की जे प्राप्त केल्यानंतर आपल्याला आता काहीच नको आहे असं आहे, ते सांग मला तू, तुला कळलं का? उद्दालकांनी थोडासा अहंकार होता त्याला, त्यामुळे त्याला ते काही समजलं नाही. आणि मग माझ्या गुरुंनी मला सांगितलं नाही म्हणला, ते म्हणलं जा परत आणि मग शोधून ये. असं तो दोनदा तीनदा गेल्यानंतर शेवटी त्याला त्याच्याबरोबर त्याचे वडील गेले. स्वतः उद्दालक हे अतिशय ज्ञानी होते, ते त्याच्यावर गेले आणि त्यांनी एका वृक्षाखाली, औदुंबराच्या वृक्षाखाली गेल्यानंतर त्याला सांगितलं ते एक फळ तोड आणि फळ उघड. उघडल्यानंतर त्या फळामध्ये तुम्ही जर उंबराचं फूल, आता तुमच्यासाठी अंजीर सुद्धा असं फूल जर फळ जर उघडून बघितलं तर आतमध्ये बारीक मी आपल्या डोळ्याला तरी एवढ्याच दिसतात, बारीक बिया असतात त्याच्यातही अजून सूक्ष्म असतं. सगळ्यांनाच, बऱ्याच जणांना, बहुतेक जणांना माहिती आहे आता सगळ्यात इथं असलेल्या तरी, की असं खूप मायक्रोस्कोपिकली आणि नॅनो ह्याच्यामध्ये सुद्धा पार्टिकल्स असतात ज्याच्यातनं पुनरुत्पादन होत असतं. तर बीजं मां सर्व, सगळ्या भूतांचं बीज, जसं वटवृक्षाचं किंवा उमराचं सुद्धा बीज जे आहे ते एवढ्याशा त्या फळामधल्या एवढ्याशा कणामध्ये असतं. त्याचं खोड, त्याची मुळं, त्याची पानं, फांद्या, परत येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या एवढ्याशा फळामध्ये असलेल्या एवढ्याशा एकेका बियामध्ये बीमध्ये असतात. तसं इथे भगवान सांगतात बीजं मां, म्हणजे मी आहे मुख्य, सगळ्या गोष्टींचा निर्मिती माझ्यापासून होते. बीजं मां सर्वभूतानां, सर्व भूतांचा मी बीजरूप आहे, माझ्यामधनं त्यांची उत्पत्ती. हे विद्धी पार्थ सनातन, आता तुम्हाला सगळे असले साधे नेहमीचे शब्द, विद्धी म्हणजे जाणून घे, पार्थ हे अर्जुनाला वापरलेलं विशेषण आहे, आणि सनातन, मी सनातन हे अगदी अनादि अनंत आणि त्रिकालाबाधित आहे, हे काळाच्याही परे आहे. सनातनम अनादि अनंत असं हे आहे गोष्ट, की मी हे सगळ्या लिव्हिंग बिईंगचं बीज आहे. आणखीन काय आहे? बुद्धिर्बुद्धिमताम अस्मी, बुद्धिमताम बुद्धिमान लोकांची बुद्धीसुद्धा मी आहे. बुद्धिमान लोकांची बुद्धी मी आहे, त्यांना बुद्धीचं भय मी देतो. आणि तेजस तेजस्विना, तेजस्वी लोकांच्या मधलं जे चैतन्य तेज आहे मुख्य, ते सुद्धा, म्हणजे सगळ्यामध्ये चराचरामध्ये भरवंतच भरलेला आहे. हे आता डिटेलमध्ये एक घेऊन भरवंत सिलेक्ट सगळंच आता सांगू शकणार नाही, कारण ते सगळ्यामध्येच आहे तो. म्हणून ते भगवान सांगण्याचा इथे अर्जुनाचा हेतू सफल करून घेत आहेत. आपला बुद्धी तेजस तेजस्विनाम बलम बलवतायंचाहं कामराग विवर्जितम धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. भरतर्षभ हे पर अर्जुनाला वापरलेलं विशेषण आहे, हे भरतवंशीय असं. बलम बलवतायंचाहं, बलवान लोकांमधलं बळसुद्धा मी आहे, असं कोणी अहंकार बाळगू नये की मी एवढं केलं, मी एवढं चांगलं बदाम बिदाम खातो म्हणून मी असं आहे, मी व्यायाम केला, मी जिममध्ये जातो, मी अमकं केलं मी तर म्हणून मी असं आहे. अगदी मिल्खा सिंग असो नाही तर आणखी आपला विराट कोहली असो, तर तो ते त्यांनी त्याला परमेश्वराने ते दिलेलं आहे बळ, तशी बुद्धी दिली आहे, तसं बळ दिलं आहे, तशी प्रेरणा दिली आहे. बलम बलवतांचाहं, जे अहम आहे ते चाहम म्हणजे चहा नाही येतो. कामराग विवर्जितम, कसं आहे ते बळ? बळामध्ये दोन तीन प्रकार आहेत, मानसिक बळ आहे, कायिक बळ आहे, बौद्धिक बळ आहे. तर हे जे त्याचं बळ आत्ता इथे शारीरिक बळ म्हणते किंवा असंही कुठलंही बळ घ्या, तर ते बळ पण म्हणजे कसं आहे ते श्रेयस मार्गाला वापरण्यात येणारं बळ आहे, नॉट प्रेयस मार्ग. जसं जेव्हा ॲटॉमिक शक्तीचा शोध लागल्यानंतर
आईन्स्टाईनला वापरत वाटलं नव्हतं इतका पृथ्वीचा संहार करणारे ह्या गोष्टी या गोष्टींसाठी याचा वापर होईल वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात पडलं त्यांची बुद्धी फिरली आणि त्यांनी वाईट मार्गांसाठी त्याचा वापर केला. म्हणून जिथं सांगते ते श्रेयस मार्गासाठी म्हणजे काम राग विवर विवर्जितम म्हणजे त्यांच्याशिवाय त्यांना टाकून देऊ त्याच्यामध्ये नाही त्यासाठी नाही. काम म्हणजे आणि राग म्हणजे आपण खूप वेळा बघितलं आहे तरी पण एकदा जस्ट सोचा म्हणजे काम म्हणजे कामना म्हणजे अपेक्षा अपेक्षा ठेवून केलेली कामं जे आहे सगळीच म्हणजे ती कामना म्हणजे आपल्या मराठी साहित्यातली कामना नाही आहे फक्त तर कामना म्हणजे फलांची अपेक्षा धरून केलेली कामं आणि काय राग. अनेक वेळा मी सांगितलं आहे राग म्हणजे संस्कृतमध्ये राग नाही आहे मराठीतला राग म्हणजे ममत्व आहे ममत्व ममता आणि अपेक्षा आणि माझं मी माझं हे सगळं सोडून जर बळाचा वापर केला असेल देश बघा जो सैनिक आहे आपला तो आपल्या बॉर्डरचं रक्षण करण्यासाठी तिथे उभा आहे त्याचं बळ कुठे आणि इथं एखाद्याच्या घरामध्ये फोडी घरफोडी करणारा दरोडेखोर दुसऱ्याचं खून करणारा माराऱ्या करणाऱ्याचं बळ कुठे बळ दोघांच्यामध्येही आहे पण तिकडचं बळ आहे आपल्या सैनिकांचं हे श्रेयस कामासाठी वापरलं जात आहे. म्हणून कामराग विवर्जितम म्हटलेलं आहे मी असा कामराग कारण त्याच्यामध्ये तमस आणि राजस हेतू आहे त्याच्यामध्ये दुष्ट हेतू आहे त्याच्या माणसामध्ये म्हणून तो वाईट मार्गाने जातो आहे. धर्माविरुद्ध मला पण ह्याची शंका आली होती मी एकदा ऑनलाईन अभ्यास करत होते तेव्हा माझ्या टीचरना विचारलं होतं धर्माविरुद्ध धर्म अविरुद्ध अविरुद्ध धर्म अविरुद्ध काम कामसुद्धा कसा धर्म अविरुद्ध म्हणजे प्रजोत्पादन करण्यासाठी जे काम आहे आणि तो जर शास्त्रानुकूल पद्धतीने केलेला आहे म्हणजे लग्न झालं आहे आणि सगळं व्यवस्थित आहे आणि तसा त्यांचा जो पुनरुत्पादनासाठी प्रजोत्पत्तीसाठी जो काम आहे दॅट इज गुड तो मीच निर्माण केला तो माझ्या त्याच्यामध्ये माझी शक्ती आहे त्याच्यामध्ये माझी प्रेरणा आहे मी आहे त्याच्यामध्ये असं भगवंताचं धर्म अविरुद्ध म्हणून ते धर्माविरुद्ध धर्म पूर्ण शब्द आहे आणि अविरुद्ध म्हणून ते अचा आ झालेला धर्मा अविरुद्ध भूतेषु म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये चांगल्या कामासाठी वापरला जाणारा जो काम आहे मग अशी मी म्हटलं तो काम म्हणजे हा दुसराच काम आहे तो पण तो कसा आहे वाईट नव्हे वाईट मार्गासाठी दुसऱ्याच्या स्त्रीवर बलात्कार करा त्याच्यावर हा नाही आहे ते धर्मानुकूल शास्त्रानुकूल जे चाललेलं आहे त्याच्यामधला जो काम आहे तो भूतेषु म्हणजे लिव्हिंग बिईंगमधला तो मीच आहे तो कामोस्मी भरतर्षव तो सुद्धा मीच आहे असं भगवंत इथे या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतायत. 12वा श्लोक पाहूयात आपण. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहन्तेषु ते मयि. हे जे तू बघतोय आता मी म्हणलं ना की तामस राजस आणि सात्विक हे सगळे जे त्रिगुण आहेत ते सुद्धा माझ्यामुळेच त्याला मी माया आणि ते त्रिगुण निर्माण झाले पण नत्वहन ते माझ्यामध्ये नाही हे राजस तामस आणि सात्विक जे गुण आहेत मत्त एवेती माझ्यातनंच निर्माण झालेले आहेत हां पण तानविद्धी हे तू जाणून घे तानविद्धी हे तू जाणून घे काय नत्वहन तेषु ते मयि मी पण त्याच्यात नाही आहे आणि ते पण माझ्यात नाही आहेत जरी ते माझ्यापासून निर्माण झाले तरी मी पण त्याच्यात नाही आहे आणि ते पण माझ्यात नाही आहे ही भगवंताची माया आहे. भगवंत जेव्हा परमात्मस्वरूप सांगतात आता इथं सांग मी खूप वेळापूर्वी पण म्हटलेलं आहे हे भगवान इथं जे वर्णन करतात ते परमात्मस्वरूपाचं करतात कृष्णाचं नाही कृष्णाच्या याच्यामध्ये योगमाया होतीच कृष्णाने त्यांनी का 1800 बायकांची स्त्रियांची लग्न केलं त्या नरकासुराच्या तिकडून सोडवलेल्यासुद्धा तर तिथंच भगवंतांनी सांगितले ते म्हणजे परमात्मरूप जे आहे माझं त्याच्यामधनं ह्या सगळ्या त्रिगुणात्मक शक्ती निर्माण झाल्या आणि हे सगळं निर्माण झालं पण तरीसुद्धा तू हे जाणून घे की मी त्याच्यात नाही आहे आणि ते पण माझ्यात नाही आहे मी एकदम क्लिअर आहे त्याच्यामध्ये परमात्म्यामध्ये असे काहीही विकार नाही आहे अशा काही गोष्टी नाही आहेत वास करत नाही म्हणून मत्त एव ती माझ्याच आहेत त्या पण त्यात मी नाही आहे आणि माझ्यात पण ते नाही आहेत. 13वा त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. ह्या सगळ्या त्रिगुणात्मक ज्या गोष्टी आहेत या त्रिभिर्गुणमयी
हे त्रिगुण आहे, सत्व रजतम हे जे आहेत त्या सगळ्या त्याच्यामधनं हे जगत सर्व सर्वमिदम जगत त्यांच्यामधून हे जग निर्माण झालेलं आहे. आणि मोहितन न अभिजानात, ज्यांच्या समोर मोहाचा पटला, मोह म्हणजे परत परत परत मी सांगते कारण या गोष्टी आपल्याला खूप आपल्या प्रचलित आहेत. मोह आपल्याला मोह म्हणजे आईस्क्रीम खाण्याचा मोह असतो, इथे मोह म्हणजे संभ्रम आहे, संभ्रम आहे. मोहितन न अभिजानात, ज्यांच्यामध्ये संभ्रम आहे, जे दे मी माझं देह मी म्हणजे देहच आहे असं जी भावना आहे ज्यांची, आत्मानात्म विवेक नाही आहे, त्यांना काय वाटतं न अभिजानात, त्यांना हे समजत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांना हे समजत नाही भावना, आणि त्यांचं त्यामुळे त्यांच्यामध्ये या गोष्टी मला ओळखत नाही, त्यामुळे त्यामुळे काय होतं ते या अविनाशी अशा मला त्यांना वाटतं की मी पण त्यांच्यासारखाच आहे असं त्यांना वाटत राहतं. मोहितन न अभिजानात, या सगळ्या मोहाने ग्रस्त झालेल्या म्हणजे ज्यांना आत्मानात्म विवेक नाही आहे, ज्यांच्यामध्ये मी माझंच सगळं असं शरीर म्हणजेच मी आहे, अन्नकोश प्राणमय कोश असे सगळे जे पंचकोशांचं वर्णन केलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी भगवंतांनी आणि आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा, तसं त्यांच्या ज्यांच्यावर पटल आहे त्या मोहाचं, त्यांना असं वाटतं की तोच त्याच्या तेच मी आहे. पण खरं तर त्या मोहामुळे त्यांना समजत नाही की या त्रिगुणांच्याही पलीकडे मी आहे. दुसऱ्या अध्यायात म्हणून भगवंतांनी सांगितलेलं त्या गुणांच्याही तू पलीकडे जा असं सांगितलेलं होतं भगवंतांनी अर्जुनाला, की ते त्रिगुण आहेतच माझ्या वस्त्र निर्माण, पण तू त्या त्रिगुणांच्या सुद्धा पलीकडे जा, कारण या गुणांचं संमिश्र भावना झाली की परत याचं मिश्रण होऊन जीवात्मा आपल्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. म्हण दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. दैवी हेषा गुणमयी मम माया या माझ्या स्वरूपाला जे जाणतात, माझी जी वृत्ती आहे, माझं मी जे सगळ्या गोष्टींमध्ये निर्विकार मी जो आहे, अव्यक्त आणि सनातन असा जो मी आहे, आणि ही माया आहे माझी, हे जे जाणतात, ही माझी माया आहे, पण त्याच्यामध्ये मी नाही आहे, माझ्यामध्ये ते नाही आहे. मम माया दुरत, ही ती माया जी आहे ती आता आपण म्हणतो तसं खरंच आहे की हे असं काय हे सांगतात देव वेगळा आणि माया वेगळी, तसंच आहे ते. पण दुरत्य या ती तरायला तरुण जाण्याला, म्हणून भवसागर पार करतो म्हणजे भवसागराच्या पलीकडे जाणे हे अतिशय अवघड आहे. मम माया दुरत्य या म्हणजे ती तरुण जाणे, त्याच्या पलीकडे जाणे, संसाराच्या पलीकडे जाणं किंवा संसार पार करणं, भवसागराची नौका पार करणं भवसागरामधनं हे खूप दुरत्य आहे, अवघड आहे. कुणाला जमतं मग, अवघड आहे तर कुणालाच जमणार नाही आहे का? भगवंतांनी माम एव प्रपद्यंते, प्रपद्यंते मी शरण आले, मलाच जे शरण आले, मलाच म्हणजे इथं कृष्ण नाही आहे, इथं परमात्म्याला जे शरण आले, त्याला जे सर्वतोपरी ज्यांनी सगळं त्याला साष्टांग त्यांनी ज्याला शरण आलेलं आहे, ते मायाम एतान माया, ह्या ज्या माया आहेत, माया रूप हे सगळं आहे, मायाचा सागर आहे, भवसागर जो आहे, संसार सागर आहे, त्याच्या ते तरंती, ते फक्त त्या संसाररूपी सागराच्या पलीकडे जाऊ शकतात असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. पण काय होतं, दुसऱ्या श्लोकामध्ये पुढच्या 15व्या श्लोकामध्ये पुढे सांगितलं आहे, नमान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता. परंतु जे माझ्या मला समर्पण करतात, माझ्यामध्येच सगळं अर्पण करतात, त्यांना हे भवसागर पार करणं शक्य आहे. परंतु पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, न मान दुष्कृतिनो मूढा असे जे आहेत, न माम प्रपद्यंते, मला शरण येत नाहीत, उलट माझा दुस्वास करतात जे मूढ म्हणजे परत मूढ म्हणजे मूर्ख नाहीत, मूढ म्हणजे परत ज्यांची बुद्धी संभ्रमित झालेली आहे, जे वाईट मार्गाला लागलेले आहेत, जे मला माझ्या अस्तित्वाला शास्त्राला मानत नाहीत असे, दुष्कृतिनो त्यामुळे ते काय करतात, वाईट कृत्य करतात. दुष्कृतिनो मूढा अनेक वचन आहे इथे,
प्रपद्यंते आणि अशी नराधम अथवा नीच प्रवृत्तीची माणसं जी आहेत. आणि बघा, हे नर ह्याच्यामध्ये फक्त मानवाला मानव जन्मामध्ये तुम्हाला कर्माचं स्वातंत्र्य आहे, बाकीच्यांना जे त्यांचे प्रारब्ध जे त्यांच्या नशिबात आहे ते त्यांना करायचंच आहे, तसंच त्यांना राहायचं आहे. दे डोंट हॅव फ्रीडम ऑफ आत्मा अनात्म विवेक नाही आहे त्यांना, फक्त मानवा मानवाला नराधमा नरांमधले जे अधम आहेत ते या गोष्टी जाण मला शरण येत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं त्यांचं, माय या अपहृत ज्ञाना, त्यांचं जे त्यांच्यामध्ये पण मी आहेच, त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंत परमात्म्याचं परमात्माचं अस्तित्व आहेच, पण माय या मायेने तृतीया विभक्ती अपहृत कव्हर केलेलं आहे, झाकलं गेलेलं आहे, झाकलं गेलेलं आहे. ज्ञान त्यांचं जे आत्मज्ञान आहे, त्यांचं जे ज्ञान आहे ते काय झाले, त्यांचं मायेमुळे त्यांच्यापुढे आवरण आहे, आवरण आहे. आणि मग काय होतं त्यामुळे, आणि असे काय आहेत ते दुष्कृतिनो आहेत, नराधम आहेत, आसुरम भावमाश, आणि मग वाईट सुर आसुर आपल्याला जे एक टर्मच आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आसुरी प्रवृत्तीचे आसुरी प्रवृत्तीचा भाव मनामध्ये ठेवून वागणारे जे लोक आहेत, दुष्कृतिनो मूढा न माम, ते मला शरण येत नाहीत, न माम प्रपद्यन, ते मला येत नाहीत. आणि त्यांना मात्र हे जे भवसागर पार करण्याचं आहे ते जमत नाही, म्हणून ते पुनरपि जननम पूर्ण पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, त्यांना पर. आणि असं नाही आहे की मला पुढचा जन्मसुद्धा मानवाचाच मिळेल, आपल्याला माहिती आहे 184 योनीमधनं आपल्याला पाय काढ, आणि आपल्या ऑल डिपेंड्स ऑन आपण संचित प्रारब्ध, आपण या जन्मी काय वागलो, पूर्वीचं आपलं गाठोडं काय आहे संचिताचं, त्याच्यावरती अवलंबून आहे आपण पापपुण्य कसं केलं त्याच्यावरती. ऊर्ध्वंगच्छति असं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यात चांगलं वागणाऱ्या लोकांना स्वर्गलोक मिळेल, राजस वागणाऱ्या पूर्वजन्मी लगोणा आपल्यासारखा मनुष्य जन्म मिळेल, आणि अधोगच्छंती तामसा अत्यंत वाईट वृत्तीने वागणाऱ्या लोकांमध्ये नीच वृत्ती म्हणजे खालची वृत्ती मिळेल, म्हणजे अगदी ते चतुष्पाद प्राणी किडे मुंगी यांच्याशिवाय सुद्धा अगदी झाडं वृक्ष असे सुद्धा होतील ते, असं सांगितलेलं आहे इथं भगवंतांनी. तसं न मान म्हणजे माझ्यामध्ये ज्यांचा विश्वास ठेवून जे कार्य करतायत, मला समर्पण करतायत सगळं, हे सगळं म्हणून तर तस्मात म्हणून सांगितलेलं प्रत्येक वेळेस भगवंतांनी की मला तू सगळं अर्पण करून तुझं तू काम प्रामाणिकपणे कर, निष्काम भावनेने कर, जगासाठी कर, संस्कृतीसाठी कर. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतिनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतर्षभ, हे अर्जुना, चार प्रकारचे भक्त मला बसतात, मला भजणाऱ्या भक्तांमध्ये सुद्धा आता दोन सांगितले ना, जे मला काही अर्पण करत नाहीत असे ते दुष्कृतिनो आणि नराधम आहेत, मायेया परुत्तज्ञान आहेत, असुरम आहेत वगैरे. आणि पण मला भजन माझं भजन करणारे माझ्यामध्येच कायम गुंतणारे गुंतलेले लोक जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चार प्रकार आहेत म्हणतात भगवंत. चतुर्विधा भजन, चार प्रकाराने माझ्यासाठी माझ्या मला शरण येतात, माझं भजन करतात, माझाच विचार करत असतात. हां, या जगा जनांमध्ये सुद्धा लोकांमध्ये सुद्धा आर्त आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे चार आहेत. हा श्लोक पण आपण खूप वेळा वापरतो. आर्त म्हणजे काय, अत्यंत संकटात आहे एखादा माणूस आणि त्याला आता ह्याच्यातनं डू ऑर डाय अशी सिच्युएशन आहे, अत्यंत मोठं संकट आहे, तेव्हा तो काय करतो, भगवंताची आठवण काढतो आणि तो म्हणतो की मला एवढ्यातनं मला ह्याच्यातनं भगवंत आता तूच एक माझं काय मला ते काय ते वाचवशील. हो ना, जेव्हा अगदी अत्यंत मोठं संकट येतं आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या स्वतः व्यक्तीवर, आपल्या नातेवाईक, तेव्हा आपण काय म्हणतो, बाबा आता तुझ्यापुढे काही नाही, दुसरं तुझ्याशिवाय कोणाच्याही काही हातात नाही, तसं आर्त आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी. इथं अशी एक कथा पण सांगितली जाते की जेव्हा द्रौपदीचं जेव्हा चिरहरण झालं महाभारतामध्ये, की त्याच्यामध्ये काय झालं की सुरुवातीला भगवंत आलेच नाहीत ना, भगवंत ते तो दुःशासनाने सगळं तिला चिरहरण करायला सुरुवात केल्यानंतर थोड्या वेळाने भगवंत येऊन त्यांनी तिला प्रोटेक्शन दिलेलं. तर असं आहे की विचारलं असं तू का नाही, रुक्मिणीने वगैरे विचारलं की तू तेव्हाच का नाही, म्हणजे प्रश्नच उद्भवलाच नसता ना सगळाच, त्याला दुःशासनाचंच तू मध परिवर्तन करायला हवंतच, जाऊच नकोस म्हणून. भगवंत म्हणले नाही, तसं काय झालं ते झालं ते
आणि द्रौपदीला आधी अहंकार होता म्हटलं, तिला म्हटलं माझे मी जे बोलते मी तुमची वधू आहे, कुलवधू आहे, मला असं करतायत हे तिने सांगितलंय. द्रोण कृपाचार्य भीष्माचार्य बसले ते त्यांना, पण त्यांनी काय ऐकलं नाही कारण ते सगळे बांधलेले होते दुर्योधनाच्या आणि धृतराष्ट्राच्या आदेशांना, ते गप्प बसले. नंतर तिने सांगितलं की तो प्रश्न टाकला की याला युधिष्ठिराला अधिकार आहे का स्वतः हरल्यानंतर मला परत आता पडायला लावायचा, तेही कुणी ऐकलं नाही. तिने असे वेगवेगळी निर्भत्सना केली त्यांची, युधिष्ठिराची केली, पण ते कुणीच ऐकलं नाही. शेवटी कुणीही आपला ऐकत नाही आहे म्हटल्यानंतर द्रौपदी हे कृष्ण हे सख्या म्हणून जेव्हा धावा केला, जेव्हा मला बोलवलं तेव्हाच मी येतो म्हणतो. बघ आपण चाललो आहेत रस्त्यावर की आपण आपल्या घरात सगळेजण बसतो, कोणीतरी टी व्ही बघतंय, कोणीतरी ड्रॉईंग करतंय, कोणीतरी मी स्वयंपाक करते, कोणीतरी काहीतरी करतंय, आणि तेव्हा तिकडून अरे मला कोणीतरी चहा द्या, रे कोणीतरी चहा कोण देणार, तुम्ही जर कुणीतरी म्हणलात तर कोणीच देणार नाही. तो ड्रॉईंगवाला म्हणेल हा काढेल, तो वाला म्हणेल माझं जर हे करतोय, कोणीतरी देईल चहा त्याला. जेव्हा तुम्ही हाक मारता आई मला चहा दे, आई मला पाणी दे, आई मला लागलं ग म्हणेल, तेव्हाच तुम्हाला लोक येणार आहेत मदतीला. तसं तू जेव्हा स्पेसिफिकली भगवंताची अर्थतेने हे पुकार करतोस तेव्हा मी येतो. तसं एकदा असंच या महाभारतातलंच सांगतात गोष्ट की युधिष्ठिराने जेव्हा ते द्यूत हरला तो येत नव्हतं, द्यूत गेला कशाला म्हणाले, गेला कशाला, येत नव्हतं ना द्यूत, त्याला माहीत होतं शकुनी वाईट आहे, शकुनी सगळा लबाड आहे वगैरे. पण त्या द्यूताच्या गोष्टीमुळे सुद्धा जेव्हा राजसूय यज्ञानंतर भगवंत परत गेले द्वारकेला, आणि भगवंत गेल्यानंतर ही घटना घडलेली आहे, म्हणजे दुर्योधन आणि शकुनीसुद्धा हुशार आहेत, त्यांनी भगवंत गेल्यानंतरच त्याला आव्हान दिलं की तू आमच्याबरोबर द्यूत खेळायला ये म्हणून. आणि दॅट टाईम युधिष्ठिराने विचार नाही केला की अरे आपण मी कृष्णाला विचारायला हवं होतं, मी जायला हवं होतं कृष्ण, एरवी इतका मान दिला राजसूय यज्ञामध्ये, त्याच्याशिवाय पान नाही हल्लं. पण इथं मात्र त्यांनी विचारलं, म्हणजे तुम्ही जर त्याला विचारलं तर तो तुम्हाला वेगळं प्रोटेक्शन करायसाठी येईलच असं नाही, तसं तिथे झालं. आणि त्यामुळे त्यांना खूप मोठ्या संकटामध्ये 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, द्रोप सगळं झालं, त्या गोष्टीनं त्यांना फेस करायला लागलं. मग आर्त आहे त्याच्यामध्ये, जर तुम्ही आर्तपणे मागणी केली, खूप जणांची आहे आर्त, कितीतरी साऊथ इंडियन संत सांगितले, आपल्या इकडचे सुद्धा संत सांगितले. साधं आपल्या नामदेवांचं उदाहरण, नामदेव छोटे होते तेव्हा ते खीर घेऊन गेले देवाला नैवेद्याला, मग विठ्ठलाला, आणि त्यांना लहानपणी वाटलं की बाबा आपले रोज नैवेद्य दाखवून बाप्पा खातो विठ्ठल, मग त्यामुळे ते म्हणले खा ना खा ना, त्यांना असं वाटलं मी आणली म्हणून मग खात नाही आहे म्हणून. एक अभंग होता, एक गाणं होतं नामदेवांचं, ते भगवंताला विनवणी करतात की हे खे मी आणली आहे, आज मी आणली आहे, बाबा नाही आहेत, आज बाबा कामाला गेलेत. ते सांगितलं नाम्या आणि नैवेद्य कुंची खाली जा केला, नाही अमंगळ नाही शेंबुडलाळ, केली मी अंघोळ चंद्र भागे. म्हणजे तुला असं वाटतंय का मी चांगल्या हाताने आणला नाही आहे, माझं स्वच्छ नाही आहे वगैरे सगळं आत्ता ज्याच्या, तर मी म्हटलं मी आंघोळ केली आहे माझ्या सगळं काही घातला, हाताला घाणबीण लागलेली, नाक बीक पुसून तसा चालेलो नाही आहे, असं सगळं तिथे नामदेव भगवंताला सांगतात. तू खा खा खूप विनंती कर. शेवटी जेव्हा तरी भगवंत तेव्हा ते तिथं ठाण मांडून बसलेत गाभाऱ्यामध्येच मांडी घालून, आता तू खाल्ल्याशिवाय मी जाणारच नाही असं कसं खात नाही म्हणाले. आणि हट्ट केला जेव्हा त्यांनी हा असा आर्तपणे, तेव्हा शेवटी नाईलाजानी भगवंताच्या लक्षात आली याची भक्ती, ह्याची मागणी इतकी आहे मनापासून आहे म्हणून ती भगवंताने खीर खाल्लेली आहे, ही आपल्याला सगळ्यांनाच गोष्ट माहिती. तसं आहे आर्त, आर्तपणे मागणारा. जिज्ञासू, जिज्ञासू म्हणजे तुमच्या आमच्यासारखं, ज्याला ज्ञान हवं आहे, ज्याला माहिती हवी, ज्याला शिकून घ्यायचं आहे भगवंताने गीतेत काय, जिज्ञासा. जिज्ञासा बौद्धिक आपल्यामध्ये प्रेरणा उत्पन्न झालेली की आपण समजून घ्यावं बाबा, ती जिज्ञासू वृत्ती आहे. आर्तो जिज्ञासू. आणि कसं आहे अर्थार्थी, म्हणजे आमच्या घराण्यामध्ये आलं आहे की प्रवचनं करायचं आहे किंवा काही करायचं, किंवा मी आता हे शिकून घेते, कारण हल्ली म्हणाले खूप जणं बुवा असे जातात इकडे तिकडे जातात, आणि मला काही ठिकाणे करायची पण जातात आणि अशी प्रवचनं वगैरे देतात, माहिती सांगतात आणि मग पैसे मिळतात त्यांना, लोक त्यांच्या फ्लाईटची तिकीटं काढतात, ते जातात तिकडे माहिती देतात आणि मग ते सगळं त्यांच्यावर तबला पेटी सगळ्या गोष्टी असतात आणि दे कलेक्ट. म्हणजे कारण आपण काही वेळेस बघितलेलं आहे की त्या मॉबमध्ये सुद्धा बसलेले सोफ्यावर इकडे तिकडे बसलेले सुद्धा असतात, ते असे रेलून टेकून बसलेलेच, आणि बिचारे बुवा असे मांडीवर ताट कणा ठेवून, पाठीचा तणा कणा पाठ ताट ठेवून जे सांगत असतात अव्याहतपणे बोलत असतात. तर असे अर्थार्थी पैशासाठी ज्ञान मिळवणारे जे आहेत ते, आणि म्हणजे कुठलंही ज्ञान,
पैशासाठी, शिक्षण कशासाठी घ्यायचं आहे तर आत्मविकासाठी, वैयक्तिक विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे. फक्त मला मी का शिकतो आहे तर मला भरपूर पगाराची नोकरी पाहिजे, भरपूर बिझनेस पाहिजे आणि त्याचा पैसा असणारा बिझनेस पाहिजे. तो अर्थार्थी झाला. आणि कोणता? चौथा, ज्ञानीचे भरदर्शक. ज्ञानी जो आहे, ज्ञानासाठीच ज्ञानपिपासा ज्याला आहे, ज्याला परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करायचं असा जो आहे, तो असे चार प्रकारचे भक्त ते सांगतात देवाला की माझे असे, माझी भजन करणारे आहेत, मला भजणारे असे चार प्रकारचे लोक, अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, असे चार प्रकारचे माझे भक्त आहेत. आता चार आहेत म्हणल्यानंतर त्यातली कुणीतरी आवडते नावडते असणार ना. एक राजा असतो, त्याला दोन राण्या होत्या, एक आवडती होती आणि एक नावडती होती. तसं तसं पुढचा श्लोक बघूया आपण, हा एक बघू शकतो आज. तेषाय ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशेष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. ह्या सगळ्या चारी चार कॅटेगरी केल्यात, ए बी सी डी, अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. तेषाय, त्या सगळ्यांच्या मध्ये, तेषामे त्याच्यामध्ये, त्या सगळ्यांच्या मध्ये, त्या सगळ्या चारी प्रकारांमध्ये ज्ञानी जे आहेत ते कसे आहेत? नित्ययुक्त. युक्त म्हणजे भरलेले नाही, युक्त म्हणजे कायम जोडलेले आहेत. कशाशी जोडलेले आहेत? नित्य एक भक्ती, परमात्म्याशीच जोडलेले आहेत. परमात्म्याची अनेक, ईश्वराची अनेक रूपं आहेत. परमात्मा प्लस माया इज इक्वल टू, आणि गुण याच्यामध्ये आले त्रिगुण, की आपल्याला वेगवेगळे देव दिसतात. शिव दिसतो, विष्णू दिसतात, देवी भगवती दिसते, गणपती दिसतो, हनुमंत दिसतो, वेगवेगळे. पण शेवटी परमात्मा स्वरूप सगळ्यांचं एकच आहे. तर एक भक्तीर विशिष्यते, त्या परमोच्च परमात्म्याचं जे नित्ययुक्त आहे त्याच्याशी नेमके जुडले जडलेले आहे, जुडलेले आहे, त्याचाच विचार करणार आहे, त्याच्याबद्दलच सारखी आर्तता बाळगणारे असे आहेत, त्याच्याबद्दलच नेहमी ज्ञान प्राप्त करायचं आहे किंवा त्याची भक्ती करणारे जे आहेत, भजन करणारे आहेत, ते ते कसे आहेत? माझे प्रिय आहेत. प्रियो हि, तेच माझे प्रिय आहेत. ज्ञानिनो ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय, ते ज्ञानी जे आहेत तेच माझे प्रिय आहेत. आणि पुढे सांगतात अहम सच मम प्रिया, ते माझे लाडके, त्यांचा मी आहे लाडका आणि माझे पण ते लाडके आहेत. हे खूप महत्त्वाचं वाक्य इथं भगवंताने सांगितलं आहे. जाता जाता असे ज्ञानी लोक जे आहेत ते माझे अत्यंत लाडके आहेत. आणि याच्यानंतर आपण त्या ज्ञानी लोकांचं खूप सुंदर वर्णन आहे या पुढच्या श्लोकांमध्ये, ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. हां, तेषाय ज्ञानी नित्ययुक्त, या सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये ज्ञानी जे आहेत, एक भक्त जे आहेत माझेच, म्हणजे त्यांचे असे वेवरिंग माइंड नाही आहे, परमात्मालाच ते मानणारे आहेत. एक भक्ती विशेषते, ते मला, त्यांना मी प्रिय आहे. आणि सगळ्यात हायर कोटी म्हणजे मलासुद्धा तेच फक्त प्रिय आहेत, इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे. नमस्कार, आपण पुढच्या वेळेस उरलेला भाग बघूया.